साचे भावै शब्द प्यारा, त्रिभवन साच कला धर थापी, साचे ही पते आएंदा।